चौरे धुनको धाई ढेर पोलडा सवा ओसा हेची यो सणाय वगाना ब्यादाय लोडाल सऊदिया त सा ब्याचे सऊदिया त लोडाल बे सऊ मुसफरी नवाय कडिया फेल अजाल मुसफर दिए त लोडा गा हदुमरा लरे लोडा ब्याय दोय पोखली के खजूर जस्ते ढेरे वेसा यानी दाय छ किम कली नाय लोडो फागे के जस्ते ढेरे खजूर बोगुनाय वो ब्याचे दाय आल त लोडाल कनाय वारे जे तेरे जस्ते ढेरे वजाडा لشکی زڑا مسافر آئے